महल पाईए, जगत उत्तर तरीए, दृष्ट तेरी सुख पाईए, मन माहे निदाना, जाको तुम कृपाल भई, सेव